0: of Good News FM 105.6 MHz.
1: अब प्रस्तुत हुँदैछ कार्यक्रम आत्मिक यात्रा.